भक्तिमय सकाळमध्ये वेळ निरोपायची झाली आहे. केली वेळून धोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. रवी कोंडाला राव भारतीय तेलुगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांची आज पुण्यतिथी. महाश्वेता देवी भारतीय बंगाली लेखक, सामाजिक राजकीय कार्यकर्त्या.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry! Visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण परीक्षेचं टेन्शन या संदर्भात थोडी चर्चा करणार आहोत. 12वी सायन्स मध्ये शिकणारा प्रतीक आणि त्याचे आई बाबा समोर बसले होते. प्रतीक मुळात हुशार मुलगा, 10वीत 95% गुण, शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश. त्यानं डॉक्टर व्हावं ही त्याची आणि घरच्यांचीही इच्छा. त्याच्या अकॅडमीच्या ठिकाणी त्याच्यासाठी खास त्याची आई सोबत राहायला आली होती. 12वीचं महत्वाचं वर्ष म्हणून सर्वजण त्याच्याकडे लक्ष पुरवत असत. आई तर त्याला सगळ्या गोष्टी जागेवरच देत असे. तू फक्त तुझा अभ्यास कर असं ती त्याला नेहमी सांगत असे. 11वीत त्याचा परफॉर्मन्स चांगला होता. कॉलेज ट्युशन्स यामध्ये दिवस कसा निघून जायचा हे कळायचं देखील नाही. त्यात सततच्या मॉक टेस्ट म्हणजे सततच्या सराव परीक्षा यामध्ये त्याची धावपळ व्हायची. परीक्षा जवळ आली की त्याला पूर्वीही टेन्शन यायचं, पण आता ते खूपच वाढायला लागलं होतं. आपल्या आयुष्यातील हे महत्वाचं वर्ष बाबांनी खूप कष्ट करून क्लासची भरमसाठ फी भरलेली. वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा 10वीपर्यंत. आता मेडिकलची सीट मेरिटवर मिळायलाच हवी, नाहीतर आपला आणि सगळ्यांचाच अपेक्षा भंग. बापरे, कसं तोंड दाखवायचं जगाला. परीक्षेचा निकाल चांगला असायलाच हवा आणि मेरिटवर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळायलाच हवा, हाच विचार सतत त्याच्या डोक्यात असायचा आणि तो तसा प्रामाणिक प्रयत्नही करत होता. अशातच एकदा त्याला कुठल्या तरी सराव परीक्षेत कमी मार्क्स पडले, तेव्हापासून त्याचं टेन्शन वाढायला लागलं. अभ्यासात लक्ष लागेन असं झालं, मन एकाग्र होईना, वाचलेलं आपल्या लक्षातच राहत नाही अशी तक्रार तो करायला लागला. वर्गातही तो अस्वस्थ असायचा. वर्गात ट्युशन्सला शिकवलेलं समजत नाही असं तो सांगायला लागला. नेहमी बेचैन घाबरल्यासारखा राहायला लागला. परिणामी पुढील काही परीक्षांमध्ये कमी मार्क्स पडले. त्याचा आत्मविश्वास आणखी कमी झाला. परिस्थिती बिघडत चालली होती. शेवटी प्राध्यापकांनी, शिक्षकांनी आई वडिलांना बोलवून त्याच्या घसरत चाललेल्या परफॉर्मन्स विषयी लक्ष द्यायला सांगितलं आणि त्यांच्या सल्ल्यानेच ते प्रतीकला आमच्याकडे घेऊन आले होते. ही समस्या एकट्या प्रतीकची नव्हती. कमी अधिक फरकानं आकांक्षा, मनाली, रोहन, प्रणव, सोनाली, अनिकेत, पूजा यांची ही होती. यापैकी अनेकांना डोकेदुखी, अंगदुखी, वरचेवर सर्दी खोकला, पचनाच्या तक्रारी, मासिक पाळीविषयी तक्रारी, हे मनोजन्य शारीरिक आजार, तसेच नैराश्य, चिंताग्रस्तता, चिडचिडेपणा, आक्रमकता, झोपेच्या तक्रारी, भीती, चिंताग्रस्तता इत्यादी होत्या. आता यासाठी उपाय आणि उपचार कोणते करता येणं शक्य आहे हे पाहू. औषधोपचार: निद्रानाश, भीती, नैराश्य, चिंताग्रस्तता, पॅनिक अटॅक्स या बाबतीत औषधोपचार करण्याची गरज असल्यास अल्पकाळ ते केले जातात. मनोजन्य शारीरिक व्याधींवरही उपचार सुरुवातीला तरी आवश्यक ठरतात. सायकोमेट्री म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या, बुद्ध्यांक IQ म्हणजे इंटेलिजन्स कोशंट किंवा बुद्धिमत्ता चाचणी, लर्निंग स्टाईल म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची पद्धत, ज्यानुसार त्या विद्यार्थ्याने अभ्यास केलास कमी वेळात जास्त ज्ञान ग्रहण करता येतं व अभ्यास वेगानं होतो. प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगळी असते आणि ती मानसशास्त्रीय चाचण्या किंवा सायकोलॉजिकल टेस्ट द्वारे शोधता येते. स्टडी स्किल्स म्हणजे मेमरी, स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता, नोट्स काढण्याची पद्धत, टाइम मॅनेजमेंट, परीक्षा आधीची उजळणी करण्याची पद्धत, अशा अनेक गोष्टी स्टडी स्किल्स या टेस्टमधून समजतात आणि त्यानुसार जेथे समस्या असेल त्याप्रमाणे सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करता येते. टेस्ट अँझायटी म्हणजे परीक्षेबद्दल वाटणारी भीती, ही देखील मोजता येते आणि भीतीच्या कमी अधिक प्रमाणानुसार किंवा तीव्रतेनुसार त्यावर उपाय उपचार करता येतात. कौशल्य प्रशिक्षण: औषधोपचार, सायकोमेट्री याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणही परीक्षेच्या बाबतीत महत्वाचं. अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षेचे तंत्रमंत्र याबाबत मानसशास्त्रज्ञांनी संशोधन करून 24 मुख्य तंत्रमंत्र शोधून काढली आहेत. याबद्दल कौशल्य प्रशिक्षण आणि समुपदेशन.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
3: Hubballiya KLE Physiotherapy College nimma kanasige needuvevo hosa stage athyadhunika lab smart classroom gala saulabhya nurita tajnarinda clinical tarabeti labhya BPT praveshagalu aarambhavagide banni ujjwala bhavishya nimmadagide KLE Physiotherapy College Hubballi hechina mahitigagi kare maadi 8660335218 website kcpt.kahir.edu.in KLE sanste nimma yashasina bharavase.
0: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेड.

केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: ಇತರೆ ಇದಾಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಇಂದಿನ ಆರೋಗ್ಯ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದಂತಹ ಅತಿಥಿಗಳು ಕೆಎಲ್ಇ ಸೆಂಟಿನರಿ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಯಳ್ಳೂರಿನ ಮಾನಸಿಕ ಮನೋರೋಗ ವಿಭಾಗದ ಸಹಾಯಕ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಅಶ್ವಿನಿ ಪದ್ಮಶಾಲಿ ಅವರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕುರಿತು ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ ನಮಗೆ ತಿಳಿಸಬಹುದು. ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 9019904904. ಮತ್ತೊಂದು ಆರೋಗ್ಯ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಂದಿಗೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ, ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ನಮಸ್ಕಾರ.
1: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वणभोणी 90.4 FM KLE कणसू. साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. कथा आणि साहित्याच्या विविध रंगांनी सजलेली ही खास साहित्यिक मैफल आता आपल्यासाठी सुरू करते. मनाला स्पर्श करणाऱ्या कविता, जीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या कथा आणि शब्दांच्या सामर्थ्याचा अनुभव देणाऱ्या साहित्य कृतीचा हा अविस्मरणीय प्रवास आपण अनुभवणार आहोत. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करते आणि या कार्यक्रमामध्ये माझी शिक्षिका सौ मंगल हेब्बाळकर यांना आपण ऐकणार आहोत. त्यांच्याच लेखनातील कविता आणि कथा त्या सादर करतायत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वणूथोणी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, सौ मंगल आर हेब्बाळकर माझी शिक्षिका मी. पत्ता आहे माझा कृषी कॉलनी 8th क्रॉस भाग्यनगर. वय वर्षे 68. मातृभाषा मराठी. शिक्षण SSSC TCH हिंदी MA डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल क्राफ्ट कोर्सेस झालेला आहे. नोकरी 18 डिसेंबर 1978 आणि निवृत्त 22 मे 2018. शाळा विश्व भारत सेवा समिती रजपूत बंधू हायस्कूल देशमुख रोड टिळकवाडी बेळगाव. या ठिकाणी नोकरी 33 वर्ष झाली. विद्यार्थी पटसंख्या झाल्याने या संस्थेची येळूर या ठिकाणी हायर प्रायमरी गर्ल्स हायस्कूल मध्ये 7 वर्षे मी नोकरी केली. 39 वर्षे माझी नोकरी झाली. लहानपणापासूनच माझे स्वप्न होते की मी शिक्षिका व्हावी. त्यामुळे हे स्वप्न माझं देवाच्या दयेने साकार झाले. नोकरीमध्ये मी निबंध, कविता, देशभक्ती गीत, नृत्य, लोकगीत यामध्ये विद्यार्थ्यांना खूप पक्षसे मिळवून दिली. साहित्य संमेलनात नेहमी माझा भाग होताच. माझा छंदच आहे तो नृत्य कला, वाचन, कथालेखन, स्वरचित कविता लिहिणे आणि मला प्रवासाची पण फार आवड आहे. आध्यात्मिक पण आहे, ध्यानधारणा याचीही आवड आहे. निवृत्तीनंतर श्रीमती प्रतिभा आपटे मॅडम या ठिकाणी मी भजन शिकण्यास जाते. तसंच मंथन कल्चर सोसायटी शारदोत्सव कार्यक्रमात निबंध, स्टेजवरील कार्यक्रम, भाग्यनगर महिला मंडळ, अनगोळ महिला मंडळ, कृषी कॉलनी महिला मंडळ यामध्ये मी सहभागी होते. राष्ट्रीय दिन, भगवद्गीता, मनाचे श्लोक पठण हे आमच्या मंडळामध्ये कार्यक्रम होत असतात. तसेच 8th क्रॉस महिला मंडळामधून जागतिक पुस्तक दिन, पर्यावरण दिन आताच आम्ही साजरा केलो. तसेच साने गुरुजींची पुण्यतिथी ही लहान मुलांनी तिथे साजरी केली. या कॉलनीमधील विद्यार्थ्यांचे अनेक कार्यक्रम श्रीमती उज्ज्वला आणि काकडे सरांच्या वतीने भरपूर प्रमाणात केले जातात. यांची आम्हाला नेहमीच पाठबळ असते. नियमित वाचन, कथा लिहिणे, आत्मवृत्त, निबंध, स्वरचित कविता करणे यात मी अतिशय मग्न असते. आता मी स्वरचित केलेल्या कविता म्हणते आणि गणेश वंदन. कुठल्याही कविता म्हणताना आपण पहिल्यांदा सुरुवात करतो ही गणेश वंदनाने. जय जय विघ्नहर्ता भक्त वत्सला, कृपा करी आम्हा दे ज्ञान सर्वदा. दुर्वांकुराचे तुरे घाली रक्त सुमने शोभे अंगावरी. तेजवंता बुद्धिवंता तुझ्या कृपी झालो सज्ञानी. ना भूक ना तहान फक्त लागली आस तुझी. नेनातून भक्ती ढळे अश्रूंच्या रूपी. जगदांचा उद्धार करीशी तू नाही थकसी कधी. किती करू तुझी स्तुती अगणित वाटी म्हणी. नाही देवा गणराया तुझी कार्यशक्तीच वेगळी. तूच आहेस आमचा कायमचा सोपती. देई आशीर्वाद सदोपदी. गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. सारे भक्तगण गर्जती गणपती बाप्पा मोरी. आता आषाढी एकादशी जवळ आलेलीच आहे. पंढरी संपूर्ण लाखो लोकाने दुमदुमली आहे. त्याच वेळेला मला एक कविता करायची सुचली आणि मी आज ही कविता तुमच्या समोर सादर करीत आहे. आला मास आषाढी विठू माऊलीचा वेद लागला म्हणी. विठू राया पहिल्या उत्कंठा वाढली नयनी. मेघ राजाचा वर्षा वाढला अंगणी. चोहो बाजूनी हरियाली हिरवी हिरवी झाली. कळी पुष्प उमलली हे समजलेच नाही. आषाढी एकादशी वारी चालली पायी. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. टाळ मृदंग आपापल्या ताली नाचू लागे. तालाच्या नादात विठुराया डोली. तुक्याचे अभंग ज्ञानोबाची ओळी ओवी मधुर स्वरात पळू लागतात विठोबा.

यांचे दिंडी मध्ये काय हा सोहळा जीवा शिवांचा दिपले नयन अश्रू धाराणी एकच मागणे आता तुझ्या चरणी मुक्ती मिळे या जीवनी. मी निवृत्त झाल्यानंतर माझा दिनक्रम जरा वेगळा झाला. तो दिनक्रम एकटक पाहणारी माझी नात ती सारखी म्हणत असते. कुणी मला विचारलं मोठेपणी तू कोण होणार, ती आनंदानी म्हणते मी आजी होणार. आजी होणार का बरं तिला वाटलं असेल? त्यावेळेला माझा दिनक्रम पाहून तिला वाटलं असेल. त्यावेळी मी ही कविता तुमच्या पुढे सादर करते. माझी भविष्यातील आकांक्षा म्हणजे माझी आजी होणे. हे सगळ्यात छान आहे. सकाळी उशिरा उठू शकते, दुपारी डुलक्या घेऊ शकते, टीव्ही वरील आवडती मालिका तासन तास पाहू शकते. काही काम नसेल तर अंगणातल्या झोपाळ्यावर बसून गार वारा घेत बस. झोप आली तर संध्याकाळी झोपू शकते. कसलाही होमवर्क नाही, ट्युशन नाही, अभ्यासाची कटकट तर मुळीच नाही. सकाळी कॉफी, दुपारी गरमागरम पुलक्या पुलाव, वा वा संध्याकाळी चहा, देवासारखी मजा. मोबाईल वर मैत्रिणींबरोबर हवे तेवढे बोलत बसते. माझी आजी म्हणजे भन्नाट. आजीला स्वतःलाच माहित नाही ती किती सुखी आहे. मी इंजिनियर होणार नाही, नाही शास्त्रज्ञ. मला आजी होण्यास आवडेल. मी माझ्या आजी सारखीच होणार. आता आपण पेपर मध्ये अगर वाचतो कि शेतकऱ्यांची आत्महत्या, आत्महत्या केली तो शेतकरी जाऊ शकतो पण त्याच्या मागे असणारं कुटुंबाचं काय, त्या शेतकऱ्यांनी काय करावं, याबद्दल मला माझे विचार मांडण्यासाठी एक कविता मी केलेली आहे. ती तुमच्या पुढे मी सादर करते. काय नव्हतं माझ्याकडे, हिरवीगार शेत शिवार, फळांच्या बागा, केळीचे बन, तलावात फुदणारे मासे, उसाचा मळा, हवेत डोलणारे तुरे, मध्यभागी उसाचा गुऱ्हाळ, हसऱ्या मुलांनी आलेपाक चिनमोऱ्याचा मारलेला ताव, आनंदाने भरलेले माझे अंगण, गुळाच्या ढेपी, भातांच्या पोती, फळांच्या राशी, नारळ सुपारीचे घोस, भाज्यांचे मळे, मुळा गाजर बीट यांची भरलेली रास, पाहता पाहता शिल्लक काय, आली गदारोळ अंगाशी, गळ्यात धोंडा किंवा फास, या मूळचे कारण काय, नुसता ध्यास, उसाला भाव नाही, भाज्यांना किंमत नाही, पैशांची आवक नाही, श्रमांची किंमतच नाही, स्वतःच्या देशात परके पडलो, गाव बेवारसी म्हणून दुःखी झालो, कायमचा गळफास लावून निघून गेलो. बरं आता शेतकरीबाईने काय करावं, त्या कुटुंबाने काय करावं? तो शेतकरीचा ध्यास होता. साऱ्या कुटुंबाचा खेळ कसा मांडावा, वास्तव्यास टक्कर कशी द्यावी, अस्तित्वात कसे जगावे ठरलं. प्रदीर्घ गाठ विचाराने एकच करावे, युवा भारतीयांना जाग करावं. उठा आता तरी जागे व्हा, कृष्णावरी राधा भाळली. तसे माझाही कान्हा मला आवडतो, त्याच्याबद्दल मी एक कविता लिहिलेली आहे. पौर्णिमेचा चंद्र दिसतो गगनी, मंद वारा सुगंध घेऊनी चढेवरी, राजहंस विहार करीतो पुष्करणी, लतिकांचे वरी गुणगुण चाले भ्रमरी. राधे तुला आठवती का पावा हरी, का कोणास ठोक पडले माझ्या स्वप्नी, गुंग झाले हरीच्या चरणी, नैनातुनी पडले बिंदू, ओघळले गाली, ओघळले गाली, हळूच हलक्या स्पर्शाने काया झाली लाजरी बुजरी, नको जा तुझा खट्याळपणा, तुझ्या खोट्या बाता, अलगत केव्हा पडले त्याच्या चरणी, स्वप्नी मनी ध्यानी तोच माझा कान्हा मनी. आमच्या बागेत एक झाड आलं, ते झाड आहे औदुंबराचे. प्रथम ज्या वेळेला माझ्या अंगणामध्ये ते झाड आलं तेव्हा अतिशय अंकुर अगदी लहान रोप होत. ते ठेवावं की ठेवू नये, मोठा झाला वृक्ष तर काय होणार असे वाटत होते. पण नाही, माझी जिद्द होती. त्या औदुंबरामध्ये दत्तवास निवास करतात व माझ्या घरासमोर दत्त नकोत का असे म्हणून माय बाप वृक्ष याबद्दल मी एक कविता लिहिलेली आहे. अंकुरातून डोके डोकावत, वारा पाऊस याच्या भयावत, पुन्हा धरित्रीची कुशी मागितली, धरित्रीने हळुवारपणे ओंजळ दिली, किरणांची चाहूल लागता आपली मान न डगमगता उंचावली, लपाछपीचा खेळ सुरू करता बघता बघता अंकुराचा वृक्ष कसा झाला समजले नाही. फुले आली फळे आली, वृक्ष अंगणावरून कुहू कुहूचा आवाज कानी आला, मुंग्यांची रांग सुरू झाली, खारुतई उड्या मारीत फळांचा स्वाद घेऊ लागली, चिवचिवाट वाढला, पक्ष्यांची घरटी वाढली, सर्वत्र आनंदी आनंद झाला, वृक्ष तो माझा मायबाप झाला, वृक्ष तो माझा मायबाप झाला, सर्वांचा आश्रय पितामहा झाला, सर्वांचा आश्रय पितामहा झाला. माझी लहान पणीची नात पहिलं पाऊल तिनं ज्या वेळेला भूमीवर टाकलं त्यावेळेला मला तिचं ते लुटपुट चालणं, भूमीवरचे पाय याच्यावरती मला एक सुचलेली कविता मी सादर करते. नाजूक अशी कोवळी सोनेरी किरणे पडली अंगणी, नाजूक अशी कोवळी सोनेरी किरणे पडली अंगणी, झुळझुळ वाऱ्याच्या वेगाने धावते का परी, तिचा तो झगा जगमगे वाटेवरी, चाहूल लागली अंतरंगी, नाजूक पावले पडली भूमीवरी, छुमछुम पैंजन ध्वनी येऊ लागला कानी, नजर पडली नातीवरी, हर्ष झाला मनोमनी,
काय सांगू परी, ये लवकर धावनी, घास भरविते कौशल्याच्या माते परी, चिऊ माऊ खाऊ खारू सगळ्या गोळ्या झाल्या अंगणी, त्यांनाही घास दिला तुझ्या वाणी, ये परी धावते अंगणी, नाजूक अशी कोळी सोरे सोनेरी किरणे पडली अंगणी पडली अंगणी। मला कोकिळ पक्षी फार आवडतो, तो दिसायला देखणार नसला तरी तिचा तो मंजूळ स्वर धुंदीत घालतो, मग्न मुग्ध करतो। त्यावेळी मी ही कविता कोकिळ पक्षावरती लिहिलेली आहे। सळसळ पानांची चाहुली लागता कोकिळ पक्षी नजरेला दिसतो, कुहू कुहू या मंजूळ स्वरात गीत गातो, स्वरांची धुंदीत असता तो उडतो, का बरे तू आम्हा असा गुंतवितो, ना डऊ ना रंग तरी तो मनी ठसतो, कंठ स्वराने साऱ्यांना तो जिंकतो, वा वा रे तुझी हुशारी साऱ्या खगांना हरवितो, आलापाने गान कोकिळा ही पदवी मिळता साऱ्या दुनियेनी टाळी पिटली, खरच तुझी स्तुती आम्हा पामरना लाजवी, आम्हा पामरना लाजवी। आता हिंदी माझी आवडती सिनेतारका रेखाजी हिचे पिक्चर आले की मी लहानपणापासून म्हणा किंवा पाहायची मला फार आवड। आता टीव्ही आहे, पहिला टीव्ही नव्हता, पण ज्या वेळेला मी रेखाचा पिक्चर आला की माझ्या मनामध्ये वाटायचं आपण जाऊन पिक्चर पाहावा, तिला पाहावं, तिचं सौंदर्य न्याहाळावं, ती कशी ऍक्टिंग करते तसं अनुकरणही आपण करावं असे मला वाटायचं। मला नृत्याची आवड आहे, छंद आहे, आणि त्यावेळेला तिचं ते नृत्य पाहून मी घरी येऊन मार्शासमोर नृत्यही करत होते, लाजत नव्हते बरं का, कारण रेखाजी ही सिनेतारका रेखाजी आहे, तिच्याबद्दल मी हिंदी मध्ये एक कविता लिहिलेली आहे। रेखाजी हो रेखाजी, तुम्हें देखते ही तुम्हारी अदा मुझे लुभाती, तुम्हारी चाल मोरनी की तरह, डौल तो कबूतर की तरह, आवाज तो कोकिल तरह, इतनी खूबसूरती की हाय चांदनी भी शर्मा जाए, आपकी नजर तो सभी जवानों को प्यारी लगती, दिल के कोने में सदा रहती, आंखों की मस्ती में जादूगरी लगती, परी कैसी मिली सारी बातें, कहां से किसी को ढूंढने पर न मिले तुम्हारी खौफ, आपका जीवन सुखमय कमल की तरह तरंगों में रहे, एवर ग्रीन ये उपाधि मेरी तरह से मिले, उम्र तुम्हारी हमेशा ऐसी ही रहे, रेखा जी ओ रेखा जी, तुम्हें देखते ही तुम्हारी अदा मुझे लुभाती लुभाती लुभाती। आता चैत्र गौर, आता गणपती झाला विठोबा झाला मग आपली गौर रागवेल ना माझ्यावरती, आम्ही गौर सजवतो मग गौरी बद्दल आपण काहीतरी थोडी विचार करावा म्हणून मी एक चैत्र गौरी बद्दल एक कविता मी रचली आहे। गौर सजली सारी धांदल उडाली, साऱ्या मैत्रिणी सौभाग्याचे वरदान मागती आणि म्हणती आम्ही सहकार्याने जगू जीवनी, देई प्रेरणा सर्वांना तुझे स्मरण, पिंगा घालती पिंगा घालती गौरीचा उदो उदो करती, गौरीचा उदो उदो करीती, गौरीचा हा सोहळा भाग्य नगरी मंगल राम निवासी पन्ह कोशिंबिरीवर ताव मारती, गौरी समोर झुम्मा फुगडी घालीत आशीर्वाद मागती, चैत्र गौरीला हवं ते सर्व देती भक्ती प्रेमाने, हाताच्या औंधळीनं एकच वरदान दे आई माते, सौख्य आरोग्य शांती समाधान या निवासस्थानी दे, गौर समाधानी हसत हसत आशीर्वाद देती, गौर दिला फुलांचा प्रसादानी, झिम्मा फुगडी घालता साऱ्या ललना आनंदात डुबत राहत, चैत्र गौर आली एकाच सुरात पिंगा घालती। आता कविता वाचून तुम्हाला आनंदी झाला असेल, तसेच आता मी एक स्वरचित मी कथा केलेली आहे, ही कथा करण्याचा उद्देश काय किंवा ही मला कथा सुचली कशी याबद्दल मला एक दोन शब्द सांगायचे। आम्ही राहतो कृषी कॉलनी भाग्यनगर, भाग्यनगरच्या लोकांना सगळ्यांना माहितच असेल की दारोदारी आमच्याकडे फळवाल्या विक्रीसाठी येतात, फळ घेऊन येतात, तशीच एक स्त्री आमच्याकडे फळ घेऊन येत होती, तिचा तो लांब सडक बांधा छान गोरीपान नाजूक आणि फळाची टोपली तिच्या डोकीवर आणि कंबरेवर तिचं छोटं बाळ होत, ती अशी यायची आणि माझ्याकडे थांबायची आणि फळे मला द्यायची, जितकी फळे आहेत तेवढी मला दे, म्हणून मी सगळी टोपलीतली फळं तिची घेत होते, मला तितकी लागत नव्हती, पण ते बाळ आणि तिला पाहून मला अत्यंत की श्रम करते ती बाई, ऊन नाही तहान नाही भूक नाही अशा वेळेमध्ये ती येऊन एवढी भरलेली टोपली डोकीवर ठेवून कमरेत बाळाला घेऊन येते आहे, त्यामुळे मला तिच्याबद्दल फार आदर वाटायचा। आणि अशाच वेळी एक दिवस मी आजारी पडले, सगळी आमच्या घरातील नवरा मुलं आपापल्या कामाला गेली होती आणि मला उठायला होत नव्हतं, जरा ताप आला होता आणि ही नुकतीच माझ्या घरात समोर आली, बाई फळं घ्या फळं, माझी तिची तशी मैत्री जमली होती, मी म्हटलं अगं बाई मला उठवत नाहीये ही फळं ठेव, अहो आंटी काय झालं तुम्हाला इतक्या बोलता सवता, माझी बुट्टी सुद्धा हाताने उचलून ठेवता आणि काय झालं, नाही ग मला जरा बरं नाहीये असं म्हणताच तिनं बुट्टी खाली ठेवली, आपल्या बाळाला एक पोत्यावरती झोपवलं आणि म्हणाली आंटी रागवत नसाल तर चहा वगैरे घेतला का तुम्ही, नाही ग मला जरासा चहा हवाच होता,
तू विचारलंस बरं केलंस. मग मी तुमच्या स्वयंपाकखोलीमध्ये जाऊ शकते? हो जा की. आणि तिनं मला सुंदर फर्स्ट क्लास चहा दिला. इतका घोट घेताच मला तिच्या मधलं असलेलं प्रेम जिव्हाळा त्या चहामध्ये दिसला. अशी होती ती फळवाली. मग त्याच्यावरून मला एक कथा सुचली. मला आवडच आहे कथा करण्याची. म्हटलं आपण एक कथा करूया. या कथेचं नाव आहे फळ आंटी. यशोगाथा सोसायटी सासवड पुणे. ही सोसायटी तशी जुनीच 30 वर्षे झाली. या सोसायटीमध्ये ए टू पी सदनिका प्रत्येक 5 मजली. यातील रहिवासी अत्यंत साधे विचारप्रेमी सकारात्मक एकजुटीने राहणारे. त्याच्याच बाजूला जुने एक काळ्या कौलारूचं घर होतं. त्यामध्ये एक जोडपे राहत होते, रामूदादा आणि फळ आंटी म्हणजे सुशीला अशा नावाने त्यांना ओळखत. रामूदादा हा खासगी प्रायमरी शाळेत शिपायाचं काम करत असे. सुशीला फळ आंटी सोसायटीमध्ये जाऊन फळे विकत होती. सुशीला नावाप्रमाणे सुशील, देखणी, सड पातळ बांधा, पाठीवर काळे भोर केसांची लांब सडक बेनी, त्यावर नेहमी गजरा. 10वीपर्यंत शिक्षण झाले होते. रामूदादा सुशीला पहाटे 4 वाजता उठून फळांच्या मुख्य बाजारपेठेत ताजी तवानी फळे आणायचे. सोसायटीतील प्रत्येक घरात या फळांची मागणी असायची. सुशीला दररोज डोक्यावर मोठी टोपली घेऊन फळे विकायची. सकाळचे 8 ठोके पडले, तोच नंदूताईंच्या घराची बेल वाजली. नंदूताईने मनाशी पुटपुटत सुशीलाच असेल असं म्हणत दार उघडलं. टोपलीतली ताजी सफरचंद 6, दादांसाठी मोसंबी, 1/2 किलो द्राक्षे नंदू मावशीच्या टेबलावरील बुट्टीत ठेवली. 225 रुपये हिशोब सांगून लगबगीने सुशीला समोरच्या घरात माई आजीकडे गेली. माई आजीचा दरवाजा उघडाच होता. टोपलीत ती 4 मोसंबी काढली आणि लागल्या हाताने ज्यूस तयार केला. माई आजीच्या ग्लास मध्ये तो ओतला आणि माई आजीला पिण्यास दिला. थोडा वेळ गप्पा मारल्या. व्हील चेअर वर तिला गॅलरीत थोडं नेलं. तिथून सोसायटी मधील गणपती मंदिरामधील घंटा वाजली. माईने गॅलरीतूनच गणपतीला नमस्कार केला. शुद्ध हवा मिळाली असे म्हणत थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तोच कामाची शेवंता माईकडे आली. सुशीला म्हणाली, मी पुढे आता जाते फळे देण्यास. आणि सुशीला तिथून निघाली. प्रत्येक घराघरात जाऊन गोड बोलून सुशीला 1 वाजेपर्यंत आपल्या घरी परत येत असे. वाटेत येताना प्रायमरी शाळेची 10 मिनिटाची सुटी असायची. शाळेच्या गेटापाशी आतूनच एक छोटा मुलगा बबन उभा असायचा. त्याच्या हातावर 1-2 फळे मी ठेवायची आणि तो ती फळे घेऊन माघारी शाळेत आनंदाने फिरायचा. घरी येऊन घरची थोडी कामे उरकून स्वयंपाक तयार करायचा. सुशीला, तिचा पती रामू जेवायला घरी यायचा. जेवण आटपून रामू पुन्हा शाळेत जात होता. सुशीला मात्र थोडी विश्रांती घेऊन सायंकाळी समोर बाग होती, त्या बागेत मुले खेळत होती. त्यांच्या समवेत सुशीला खेळ खेळत असे. प्रत्येक मुलांना सुशीला आंटी म्हणून ओळखली जात होती असा तिचा नित्य क्रमच असायचा. नेहमीप्रमाणे रामूदादा सुशीला फळ बाजारात जाऊन ताजी फळे आणत असत. सकाळी 7 वाजता निकिताईचा फोन आला. अगं, आज दोघेही घरीच वर्क होम करतायत, त्यांना जाऊन निकिताला आवडणारी फळे तू देशील का सुशीला? असं निकिताच्या आईने म्हटलं. सुशीलाने आनंदाने, काय विशेष आहे अशा मनातला मनात विचार केला आणि लवकरच म्हणाली, हो मी जाऊन देईन की. आणि ती निकिताच्या घरी टोपलीतली फळे घेऊन निघाली. निकिताला म्हणाली, तुला हवी असलेली फळे घे, अशी सासूबेंची मागणी आहे बरं. निकिताने लाजून द्राक्षे, सफरचंद, एक हिरवा पेरू उचलला. ते पाहून गालातल्या गालात स्मित करीत पैसे घेऊन सुशीला निघाली. चैत्र पाडव्याच्या दिवशी आम्ही सर्व प्रकारची ताजी फळे, पिकलेले आंबे, कडुलिंब, आंबुत्या, नारळ प्रत्येक घरात जाऊन देत होतो. ठरल्याप्रमाणे डी ब्लॉक मधील नंदू मावशीचे आम्हाला दोघांना जेवणाचे आमंत्रण असायचे. आमरस पुरीचा खास पदार्थ असायचा. नवीन वर्षातील दाते पंचांग आणि नंदू मावशीसाठी आम्ही साडी नेहमी घेऊन जातच असू. प्रत्येकाच्या गॅलरीत गुढी उभी, त्याच्या बाजूला माझी फळे ठेवली जात होती. पण कोशिंबीर घेऊन आम्ही घरी जात असू. सोसायटीमध्ये एकत्र उत्सव सण साजरे केले जात होते. घरा शेजारी असणारा बबन, त्याची आई 1 वर्षापूर्वी मरण पावली होती. बबनच्या बाबाने बबनसाठी दुसरी आई सावत्राई आणली होती. बबनला तिने खायचे वांदेच केले, पालन पोषण मुळीच नाही. मी त्याला अधून मधून जवळ असेल त्यावेळी जेवणी देत असे. त्यामुळे बबन सुशीलावरती प्रेम करत असे. सुशीला फळे विकून घरी जात असताना सुशीला ताई अशी मागून हाक आली. मागे येऊन पाहिलं तर स्मिता हाक मारती आहे. मी तिच्याजवळ गेले, तिने घरात बोलाविले. घाबरत घाबरत म्हणाली, ताई मी ऑफिसचे काम घरातच करीत बसले होते, ऑफिस मधून कॉल आला. ऑफिसला ताबडतोब जाणे भाग आहे. घरात बेबी आणि मी दोघेच आहोत. बेबी 2 वर्षाची आहे, ती झोपलेली आहे. तुम्ही जरा घरी थांबता का?
कशाचाही विचार न करता क्षणातच सुशीलाने होकार दिला. काही काळजी करू नका, आरामात तुम्ही ऑफिसला जाऊन या. बरं, या बेबीचे दूध इतर तयारी मी सगळी केली आहे, असे स्मिता म्हणताच तुम्ही काही काळजी करू नका सुशीला म्हणाली आणि तातडीने स्मिता ऑफिसला गेली. सुशीलाने रामूला फोन लावला. मी आज घरी येऊ शकत नाही, घरी येऊन पोहोचणार नाही. दुपारी जेवणाचं काय? तुम्ही जरा दाल खिचडी करून जेवून घेता का? रामूने पण बर असा होकार दिला. तेवढ्यात बेबी उठली. गोड गोड लाडीक बोलत सुशीलाने बेबीला उचललं. गॅलरीतून काऊ चिऊ दाखवू लागली. हळुवार गाणे गुणगुणत तिला दूध पाजलं. टीव्ही मधील कार्टून दाखविला. बेबी शांत राहिली. थोड्या वेळातच तिच्यासाठी मऊ भात तूप मेतकूट घालून छोटे छोटे घास तिला भरविले. ती शांत झोपली. संध्याकाळ झाली. स्मिता धावत धावत घरी आली. बेबी शांत झोपलेली पाहून स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं. का ताई रडता का? काय झालं? असे म्हणता स्मिताने सुशीला घट्ट मिठी मारली. सुशीला म्हणाली मी आता घरी जाऊ का? असे म्हणत सुशीला तिथून निघाली. घरी आली. रामूने गरमागरम चहा बनवला होता. दोघांनीही चहा बिस्किटे खाल्ली. सकाळीच केलेल्या दोन भाकऱ्या होत्या. पिठलं केलं आणि लवकरच जेवण करून ते दोघे झोपी गेले. बरं, श्रावण महिना सुरुवात झाली. फळे फुले नारळ यांची मागणी वाढू लागली. श्रावण दुसरा शुक्रवार वरदेवीचा. या दिवशी सोसायटी हॉलमध्ये देवीची आरास झाली. फळे फुलांनी देवी सजली. तशा सोसायटीतील कन्या स्त्रियाही उत्साहाने पूजेत भाग घेऊ लागल्या. आज सर्वांना सुशीलाने फ्रुट सॅलेडचा बेत केला. प्रत्येकाने याचा स्वाद घेतला. कन्या पूजन झाले, देवीची गाणी भजन झाले. हा सोहळा फारच छान झाला. चला पुढच्याच महिन्यात गणपतीचे आगमन होणार होते. यंदा गणपती चतुर्थीचा रौप्य महोत्सव होता या सोसायटीत. 25 वर्षे पूर्ण होणार होती. फारच धमाका, जय्यत तयारी. ढोल ताशे काठी रांगोळ्या निबंध स्पर्धा आरती स्पर्धा अशा अनेक स्पर्धा चोढा चढा ओढ जोरात चालली होती. सोसायटी मध्ये प्रत्येकाला कामे नेमून दिली. निवृत्त झालेल्या व्यक्तींना आर्थिक हिशोबाचे काम दिले. नवरी साड्यांच्या मागण्या वाढल्या. पाहता पाहता गणेशोत्सव दिन उजाडला. प्रत्येकाने सकाळी आपल्या घरात मकर मध्ये वाजत गाजत गणपतींना बसविले. सुशीला आंटीने फळांच्या राशी आणल्या. प्रत्येकाच्या गणपती समोर ताजी तवानी रस

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटी अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: ना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 आपत्कालीन सुविधा आणि 24 अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: शतमानुसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल।